0: एनटीए इत्यनेन प्रकाशितं यत् अद्यतनकाले समीक्षार्थं प्रदत्तानि बहूनि ओएमआर पत्राणि कृत्रिमाणि प्राप्तानि। एनटीए इत्यनेन उक्तं यत् प्राप्तस्य प्रत्येकस्य पत्रस्य सक्रियरूपेण परीक्षणं क्रियते, परन्तु यदि कृत्रिमं अथवा एआई जनितानि ओएमआर पत्राणि प्रस्तूयन्ते तर्हि गभीराः न्यायिकपरिणामाः भवितुम् अर्हन्ति इति सचेतना दत्ता। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सीबीएसई द्वारा ऐषमः दशमकक्षायाः द्वितीय बोर्ड परीक्षायाः परिणामः घोषितः। ये छात्राः द्वितीय बोर्ड परीक्षां लिखितवन्तः ते डिजी लॉकर रिजल्ट इत्यस्य माध्यमेन तेषां परिणामान् प्राप्तुं शक्नुवन्ति। राष्ट्रीय शिक्षा नीतेः अनुशंसानाम् अनुरूपं सीबीएसई संस्थया दशमकक्षायाः कृते अस्मात् वर्षात् बोर्ड परीक्षाद्वयं प्रवर्तितमासीत्। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मन्त्री पीयूष गोयलः एस्टोनिया देशस्य आधिकारिक यात्रायाः समये टेलिन नगरे भारत एस्टोनिया व्यापार मञ्चं सम्बोधितवान्। अस्मिन् अवसरे सः व्यापारे निवेशे नवीनतायां प्रौद्योगिक्यां च गहन सहकार्यस्य आह्वानं कृतवान्। मञ्चे द्विपक्षीय आर्थिक सहकार्यस्य सुदृढीकरणाय नूतनानां मार्गाणाम् अन्वेषणार्थम् उभय देशानां वरिष्ठ सर्वकारीय प्रतिनिधयः उद्योगनेतारः व्यापार प्रतिनिधिमण्डलस्य च सदस्याः एकत्र आगताः सन्ति। जम्मू कश्मीरे श्री अमरनाथजी यात्रा प्रतिकूल ऋतोः पूर्वानुमानं दृष्ट्वा पहलगाम बालताल इति द्वयोः मार्गयोः अपि अद्यारभ्य स्थगिता जाता। एकः अधिकारी अवदत् यत् भारतस्य ऋतुविज्ञान विभागेन यात्रिकाणां सुरक्षां कल्याणञ्च सुनिश्चित्य आगामिषु कतिपयेषु दिनेषु ऋतोः प्रतिकूलतायाः पूर्वानुमानस्य अनन्तरम् एषः निर्णयः कृतः। अधिकारी अवदत् यत् यावत् अग्रिम आदेशः न भवति तावत् बालताल नूनवान चन्दनवारी आधारशिला शिभरात् यात्रीणाम् अग्रे गमनस्य अनुमतिः न भविष्यति इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6 ಸಮಯ 7 ಗಂಟೆ. ನೋಡು, ಇದೇ ನನ್ನ ಫೇವರೇಟ್ ಸೋಪ್ ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್. ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕೊಡುವ ಏಕೈಕ ಸಾಬೂನು ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್.
2: ಏನು ರಂಗ, ಕೈಗೆ ಬ್ಯಾಂಡೇಜು
3: ಬಿದ್ದ್ಬಿಟ್ಟಾಕ? ನಮ್ಮಂತ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಯಾರ ದಿಕ್ಕು?
2: ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ಯಾ? ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ಇದೆ ತಾನೆ? ಆಸ್ಪತ್ರೆ ವೆಚ್ಚಕ್ಕೆ 50,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಸಹಾಯ ಸಿಗುತ್ತೆ.
1: 18-60 ವರ್ಷದ ಅರ್ಹ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರು, ಪಾರಂಪರಿಕ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವವರು, ಅಲೆಮಾರಿ ಅರೆ ಅಲೆಮಾರಿ ಪಂಗಡದವರು ಇಂದೇ KSU.WSSP.Karnataka.gov.in ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ.
4: ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 7:15 ಕಾದಂಬರಿ ವಿಹಾರ ಕೃಪಾಕರ ಸೇನಾನಿ ಅವರ ಕೆನ್ನಯ್ಯ ಜಾಡಿನಲ್ಲಿ ಕೃತಿಯ ಬಾನುಲಿ ಓದು, ಪ್ರಸ್ತುತಿ ಜಿ ಶಾಂತಕುಮಾರ್. 9:40 ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ, ಮೆದುಳಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಯಾವಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಅಗತ್ಯ? ಈ ಕುರಿತು ಮೈಸೂರಿನ ಜೆಎಸ್ಎಸ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜು ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ನರಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗದ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು ಹಾಗೂ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಡಾ ಕರ್ನಲ್ ಟಿಎಸ್ ವಾಸನ್ ಅವರೊಂದಿಗಿನ ಮಾತುಕತೆ. ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ತೇಜಸ್ವಿನಿ ಗಿರೀಶ್. 10:00 ಕೇಳಿ ಗಿಳಿಗಳೆ, ಕತೆ ಹೇಳ್ತೀಯೋ ಹಾಡು ಹೇಳ್ತೀಯೋ ನೇರ ಫೋನಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. 10:30 ಮಕ್ಕಳ ಮಂಟಪ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ಚೈತನ್ಯ ಚಿಲುಮೆ ಮಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಾಲ ಪ್ರತಿಭೆ ಹೆಚ್ ವಸಿಷ್ಠ ವೇದಾಂತ ಹಾಗೂ ಅವರ ತಾಯಿ ಚೈತ್ರ ಪಿ ಅವರೊಂದಿಗಿನ ಮಾತುಕತೆ. ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ದಿಗ್ವಿಜಯ್ ಬಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6 ಸಮಯ 7:02 ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪ್ರಸಾರ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.

0: ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಮೈಸೂರು ಆಕಾಶವಾಣಿಯಲ್ಲಿ ಜುಲೈ 19ನೇ ತಾರೀಕು ಭಾನುವಾರ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಟಕ ರಾಣಿ ದುರ್ಗಾವತಿ ಕೇಳಿ. ಜುಲೈ 19ನೇ ತಾರೀಕು ಭಾನುವಾರ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6. ಸಮಯ 6:20. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತೆಗಳು, ನಂತರ 6:30 ಸರಿಯಾಗಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ವಿಜ್ಞಾನದ ಮುನ್ನಡೆ.
1: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ. ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಶ್ವಃ ಆರಭ್ಯಮಾಣಸ್ಯ ಸಂಸದಃ ಪ್ರಾಬ್ರಿಡ್ ಸತ್ರಾತ್ ಪ್ರಾಕ್ ಸರ್ವಕಾರೇಣ ಸರ್ವದಲೀಯ ಸಭಾಂ ಆಹೂತಂ. ಸಭಾಯಾಂ NCPI ದಲಂ ಆಮಂತ್ರಣೆ ವಿಪಕ್ಷೇಣ ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕ ರೂಪೇಣ ಬಹಿಷ್ಕಾರಂ ಕೃತಂ. ಸಂಸದೀಯ ಕಾರ್ಯ ಮಂತ್ರಿ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜುಃ ಸರ್ವಾನ್ ರಾಜನೈತಿಕ ದಲಾನ್ ಸಂಸದಃ ಸುಗಮತಯಾ ಸಂಚಾಲನಂ ಸುನಿಶ್ಚೇತುಂ ಪ್ರಾರ್ಥಿತವಾನ್. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಮೋಲ್ದೋವಾ, ಉತ್ತರ ಮ್ಯಾಸೆಡೋನಿಯಾ, ರೋಮಾನಿಯಾ ಇತ್ಯತೇಷಾಂ ತ್ರಿರಾಷ್ಟ್ರಾಣಾಂ ಭ್ರಮಣಾರ್ಥಂ ಪ್ರಸ್ಥಿತವತಿ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಪ್ರದೇಶ ಅನೇಕೇಷು ಸ್ಥಾನೇಷು ಆಕಸ್ಮಿಕ ಜಲಪ್ಲಾವನೇನ ಭೂಸ್ಖಲನೇನ ಚ ನೈಕೆ ಜನಾಃ ಮೃತಾಃ, ಸಂಪತ್ತಿನಾಂ ಕ್ಷತಿಶ್ಚಾಭವತ್, ಉದ್ಧಾರ ಕಾರ್ಯಾಣಿ ಪ್ರಚಲಂತಿ, ಕೇಂದ್ರೇಣ ಸರ್ವವಿಧ ಸಹಾಯತಾಯೈ ಆಶ್ವಾಸಿತಂ. ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಪಿ ವಿ ಸಿಂಧು ಇತ್ಯೇಷಾ ಪ್ರಥಮಾ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಅಭವತ್ ಯಯಾ ಜಾಪಾನ್ ಓಪನ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಸ್ಪರ್ಧಾ ವಿಜಿತ್ಯ ಐತಿಹ್ಯಂ ವಿರಚಿತಂ ಅಪಿ ಚ ಅದ್ಯ ರಾತ್ರೌ ಫಿಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಅಂತಿಮ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಃ ಕೃತೆ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಸ್ಪೇನ್ ದೇಶೌ ಸಜ್ಜೌ ಸ್ತಃ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಶ್ವಃ ಆರಭ್ಯಮಾಣಸ್ಯ ಸಂಸದಃ ಪ್ರಾವೃಟ್ ಸತ್ರಂ ಆಗಾಮಿ ಮಾಸಸ್ಯ ತ್ರಯೋದಶ ದಿನಾಂಕಂ ಯಾವತ್ ಪ್ರಚಲಿಷ್ಯತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಸತ್ರೆ ಅನೇಕಾನಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಾನಿ ವಿಧೇಯಕಾನಿ ಪ್ರಸ್ತೂಯಂತೆ. ಪ್ರಾವೃಟ್ ಸತ್ರಸ್ಯ ಪೂರ್ವಸಂಧ್ಯಾಯಾಂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರೇಣ ಅದ್ಯ ಸಂಸದಿ ಸರ್ವದಲೀಯ ಸಭಾ ಆಯೋಜಿತಾ. ಅಸ್ಯಾಃ ಸಭಾಯಾಃ ಅಧ್ಯಕ್ಷತಾ ರಕ್ಷಾಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹಃ, ಕೇಂದ್ರೀಯ ಸಂಸದೀಯ ಕಾರ್ಯಮಂತ್ರಿ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜುಃ, ರಾಜ್ಯಸಭಾಯಾಃ ಸದನ ನೇತಾ ಜಗತ್ ಪ್ರಕಾಶ ನಡ್ಡಾ ಚ ಅಕುರ್ವನ್. ಸಂಸದೀಯ ಕಾರ್ಯ ರಾಜ್ಯಮಂತ್ರಿ ಅರ್ಜುನ ರಾಮಮೇಘವಾಲಃ ತಥಾ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ ಮುರುಗನಃ ಅಪಿ ಸಭಾಯಾಂ ಉಪಸ್ಥಿತೌ ಆಸ್ತಾಂ. ಸಭಾಯಾಂ ಅಪ್ನಾ ದಲಸ್ಯ ನೇತ್ರೀ ಅನುಪ್ರಿಯಾ ಪಟೇಲಃ, ಜೆಡಿಯು ದಲಸ್ಯ ನೇತಾ ಸಂಜಯ ಝಾ, ಟಿಡಿಪಿ ದಲಸ್ಯ ನೇತಾ ಲಾವು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರಾಯಲು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ನೇತಾ ಜಯರಾಮ ರಮೇಶಃ, ಸಮಾಜವಾದಿ ದಲಸ್ಯ ನೇತಾ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಯಾದವಃ, ಝಾರ್ಖಂಡ ಮುಕ್ತಿ ಮೋರ್ಚಾ ದಲಸ್ಯ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಮಹುವಾ ಮಾಝಿ ತಥಾ ಚತ್ವಾರಿಂಶದಧಿಕಾನಾಂ ರಾಜನೈತಿಕ ದಲಾನಾಂ ಪಂಚಾಶದಧಿಕಾಃ ನೇತಾರಃ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಆಸನ್. ಸಭಾಯಾಃ ಆರಂಭೆ ಏವ ವಿಪಕ್ಷೀಯ ದಲಾನಾಂ ಸದಸ್ಯಾಃ NCPI ಇತ್ಯತಸ್ಯ ದಲಸ್ಯ ಸಹಭಾಗಿತಾಮಾಲಕ್ಷ್ಯ ವಿರೋಧಂ ಪ್ರದರ್ಶಯಿತುಂ ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕರೀತ್ಯಾ ಉಪವೇಶನಾತ್ ಬಹಿರ್ಗತವಂತಃ. NCPI ಇತಿ ಪಂಜೀಕೃತಂ ರಾಜನೈತಿಕ ದಲಮಸ್ತಿ ಯಸ್ಯ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗ ವಿಧಾನಸಭಾ ನಿರ್ವಾಚನೇಷು ಸಹಭಾಗಿತಾ ಅಭವತ್. ಸಂಪ್ರತಿ ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ಅನೇಕಾಃ ವಿದ್ರೋಹಿ ಸಾಂಸದಾಃ ಅಪಿ ಅಸ್ಮಿನ್ ದಲೆ ಏವ ಸಮ್ಮಿಲಿತಾಃ ಸಂತಿ. ತಥಾಪಿ ವಿರೋಧಂ ಪ್ರಕಟಯನ್ ವಿಪಕ್ಷೀಯಾಃ ಪುನಃ ಸಭಾಯಾಂ ಸಮುಪವಿಷ್ಟಾಃ. ಸಭಾಯಾಃ ಅನಂತರಂ ವಾರ್ತಾಹರೈಃ ಸಹ ಸಂವಾದಂ ಕುರ್ವನ್ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜುಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ರಾಜನೈತಿಕ ದಲೇಭ್ಯಃ ಸಂಸದಃ ಸುಚಾರುರೂಪೇಣ ಸಂಚಾಲನಂ ಸುನಿಶ್ಚೇತುಂ ತಥಾ ಪ್ರಮುಖ ವಿಷಯೇಷು ರಚನಾತ್ಮಕ ಚರ್ಚಾಯಾಂ ಸಹಭಾಗಿತಾಯೈ ಪ್ರಾರ್ಥಿತವಾನ್. ಸಹ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಲೋಕತಂತ್ರಂ ಸುದೃಢೀಕರಣಾಯ ವ್ಯವಧಾನಸ್ಯ ಅಪೇಕ್ಷಯಾ ಸಾರ್ಥಕ ಚರ್ಚಾ ಅಧಿಕಾ ಆವಶ್ಯಕಾ ಅಸ್ತಿ.
2: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे
1: ವಾರ್ತಾಹರೈಃ ಸಹ ಸಂವಾದಂ ಕುರ್ವಂತಿ तृणमूल कांग्रेस दलस्य सांसदः महुआ मोइत्रा इत्येषा अवदत् यत् कांग्रेस दलं समाजवादी दलं डीएमके जेएमएम तृणमूल कांग्रेस दलं आम आदमी दलं च समेत्य सर्वे विपक्षीय दलानि सर्वदलीय सभातः बहिर्गताः। सा एतदपि आरोपितवती यत् एनसीपीआई संसदि मान्यता प्राप्तं संसदीय दलं नास्ति। राज्यसभायाः विपक्षस्य उपनेता प्रमोद तिवारी सभातः बहिर्गमनम् एनसीपीआई दलस्य आमन्त्रणस्य विरोधे प्रतीकात्मक बहिष्कारः इति अवदत्। एनसीपीआई दलस्य नेता सुदीप बन्द्योपाध्यायः सर्वदलीय सभायां विपक्षीयदलानां विरोधस्य कठोरां निन्दाम् अकरोत्। सः अवदत् यत् राष्ट्रिय जनतान्त्रिक गठबन्धने एनडीए एनसीपीआई इतीदं द्वितीयं बृहत्तमं दलमस्ति। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। अद्य राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः मोल्दोवा, उत्तर मैसेडोनिया, रोमानिया देशानां त्रिराष्ट्रयात्राणां यात्रां प्रारब्धवती। तस्याः यात्रायाः प्रथमे चरणे राष्ट्रपतिः मुर्मुः मोल्दोवा देशं प्राप्स्यति। कस्यापि भारतीय राष्ट्रपतेः मोल्दोवा देशस्य एतत् प्रथमं भ्रमणं भविष्यति। तस्याः यात्रायाः समये राष्ट्रपतिः स्वप्रतिपक्षेन मया सांडू इत्यनया सह प्रतिनिधिस्तरीयोपवेशनं विधास्यति। सा संसदः अध्यक्षेण इगोर ग्रोशु इत्यनेन सहापि मेलनं करिष्यति। सा मोल्दोवा भारत संसदीय मैत्री समूहस्य सदस्यैः सहापि संवादं करिष्यति। वाणिज्यमञ्चं सम्बोधयिष्यति। भारतीय समुदायस्य सदस्यैः सह संवादं च विधास्यति। यात्रायाः द्वितीये चरणे राष्ट्रपति मुर्मुः जुलाई मासस्य एकविंशतिः द्वाविंशतिः दिनाङ्कयोः उत्तर मैसेडोनिया देशे भविष्यति। अन्तिमे चरणे श्रीमती मुर्मुः जुलाई मासस्य 23 25 दिनांक पर्यन्तं रोमानिया देशं गमिष्यति। जांजीवारः इत्यस्य अध्यक्षः तथा क्रांतिकारी परिषदः अध्यक्षः डॉ. हुसैन अली म्यूने इत्येषः अद्य नवदिल्ल्यां उपराष्ट्रपतिना सीपी राधाकृष्णन वर्येण सह मिलितवान्। जांजीवार इति तंजानिया देशस्य अर्धस्वायत्त प्रदेशः अस्ति। अस्य स्वकीयं संविधानं, राष्ट्रपतिः, प्रतिनिधिसभा, ध्वजः च अस्ति। अस्मिन् मेलने तौ भारत तंजानिया सम्बन्धस्य पूर्वव्याप्तिं समीक्षितवन्तौ तथा च भविष्ये सहयोगस्य नूतनानां मार्गाणाम् अन्वेषणं कृतवन्तौ। उपराष्ट्रपतिः सामाजिकान्तर्जालीये पटले अकथयत् यत् अस्मिन् मेलने भारत तंजानिया देशयोः दीर्घकालिक सहभागित्वस्य तथा च जांजीबार देशेन सह भारतस्य विशेष सम्बन्धस्य पुनरुद्घाटनं जातम्, यस्य मूलाधारः शताब्दशः पुरातनः समुद्रीयः सांस्कृतिकः च सम्बन्धः अस्ति। व्यापारस्य, निवेशस्य, विकाससहभागित्वस्य, पर्यटनस्य, नीलार्थव्यवस्थायाः, शिक्षायाः, तन्त्रज्ञानस्य, बहुपक्षीयसहभागित्वस्य च क्षेत्रेषु सहकारं सुदृढं कर्तुम् उपायेषु चर्चा जाता। राष्ट्रपति म्यूनी चेन्नईनगरस्य आईआईटी मद्रास परिसरस्य भ्रमणे आनन्दं प्रकटितवान् तथा च द्वैपाक्षिक शैक्षणिक सहयोगस्य ऐतिहासिक उपक्रमस्य आईआईटी मद्रास जांजीबार परिसरस्य स्थापनायाम् अपि च जलपरियोजनानां कृते भारतस्य साहाय्यस्य भारतीय सांस्कृतिक सम्बन्ध छात्रवृत्तेः भारतीय तान्त्रिक आर्थिक सहयोग प्रशिक्षण कार्यक्रमस्य च कृते भारतस्य समर्थनस्य प्रशंसाम् अकरोत्। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर अपि अद्य प्रातः राष्ट्रपतिना म्यूने इत्यनेन सह मेलनं कृतवान्। जांजीबार देशस्य राष्ट्रपतिः सम्प्रति उपराष्ट्रपतेः सीपी राधाकृष्णन वर्यस्य आमन्त्रणे भारतस्य चतुर्दिवसीयायाम् आधिकारिक यात्रायाम् अस्ति। जम्मू कश्मीर प्रदेशे अद्य बहुषु स्थानेषु प्रचंड वृष्ट्या, भूस्खलनेन, आकस्मिक जलप्लावनेन च त्रिभिः महिलाभिः सह न्यूनातिन्यूनम्